नमो गीत गीते नमो तान ताने नमो देरता निरते नमो नानादे नमो पान पाने नमो बारबादे अनंगी अनामे समस्ती स्वरूपे प्रभंगी परमाते समस्ती मेभूते कलंकं बिना दे कलंकी स्वरूपे नमो राजेश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणि नमो वस्त्रमाणि नमो परम ज्ञाता नमो लोमाताय अपेक्षीय परमीय भोगीय भुगते नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो नेता नारायणे क्रूरकर्मे नमो प्रेत अप्रे देवे सोधर्मे नमो रोहर्ता नमंगला रूपे नमो साह नमो भूपे नमो दानदाने नमो मरमाने नमो रोग रोगे नमस्तं शिरानं नमो मंत्र मंत्रं नमो जन जंत्रं नमो इष्टिष्टे नमो तन तंत्रं सदा सजदानं सर्वं वरणासी